मनसा कर सिमरंत तुझे नर, काम क्रोध मिट्यो जो तिनं, बाचा कर सिमरंत तुझे तिन, दुख दरिद्र मिट्यो जो खिनं, कर्म कर तो दरस परस, पारस सर बल।